0: ꯁꯟꯗꯣꯛꯆꯔꯤꯕ ꯊꯧꯔꯝ ꯑꯁꯤ ꯗꯤꯄꯥꯔꯠꯃꯦꯟꯠ ꯑꯣꯐ ꯑꯦꯖꯨꯀꯦꯁꯟ ꯏꯁ ꯁꯃꯒ꯭ꯔ ꯁꯤꯛꯁꯥ ꯃꯅꯤꯄꯨꯔꯒꯤ ꯃꯈꯥꯗ ꯄꯨꯊꯣꯛꯆꯕꯅꯤ ꯊꯧꯔꯝ ꯑꯁꯤ ꯗꯤꯄꯥꯔꯠꯃꯦꯟꯠ ꯑꯣꯐ ꯑꯦꯖꯨꯀꯦꯁꯟ ꯏꯁꯀꯤ ꯌꯨꯇ꯭ꯌꯨꯕ ꯆꯦꯅꯦꯜꯗꯁꯨ ꯇꯥꯕ ꯐꯪꯕꯤꯒꯅꯤ ꯉꯁꯤꯒꯤ ꯀ꯭ꯂꯥꯁ ꯁꯚꯦꯟꯒꯤ ꯁꯣꯁꯦꯜ ꯁꯥꯏꯟꯁ ꯖꯤꯑꯣꯒ꯭ꯔꯥꯐꯤ ꯁꯕꯖꯦꯛꯀꯤ ꯇꯥꯡꯀꯛ ꯑꯁꯤꯒ ꯃꯔꯤ ꯂꯩꯅꯕ ꯋꯥꯍꯪ ꯍꯪꯖꯔꯤ ꯋꯥꯍꯪꯗꯤ ꯁꯥꯡꯄꯣ ꯇꯨꯔꯦꯜꯕꯨ ꯚꯥꯔꯠꯇ ꯀꯔꯤ ꯍꯥꯏꯔꯒ ꯈꯪꯅꯕꯒꯦ ꯋꯥꯍꯪ ꯑꯃꯨꯛꯇꯪ ꯍꯟꯅ ꯅꯤꯡꯁꯤꯡꯖꯔꯤ ꯁꯥꯡꯄꯣ ꯇꯨꯔꯦꯜꯕꯨ ꯚꯥꯔꯠꯇ ꯀꯔꯤ ꯍꯥꯏꯔꯒ ꯈꯪꯅꯕꯒꯦ ꯑꯆꯨꯝꯕ ꯄꯥꯎꯈꯨꯝ ꯄꯤꯕꯤꯔꯛꯄꯁꯤꯡꯒꯤ ꯃꯅꯨꯡꯗꯒꯤ ꯂꯣꯇꯔꯤ ꯇꯧꯔꯒ ꯈꯟꯒꯠꯂꯕ ꯃꯍꯩꯔꯣꯏꯁꯤꯡꯗ ꯑꯍꯥꯟꯕ ꯃꯅꯥ ꯑꯣꯏꯅ ꯂꯨꯄꯥ 5,000 ꯑꯅꯤꯁꯨꯕ ꯑꯃꯁꯨꯡ ꯑꯍꯨꯝꯁꯨꯕ ತꯥꯔꯕꯁꯤꯡꯗ ಲುꯄꯥ 1,000 ಅಮಸುಂ ಲುಪಾ 2,000 ಪಿಜಗನಿ ಅದೊಂದು ಪಾಕುಂ ಪಿಬಿರಕ್ಪದ ಇಸಾಗಿ ಮಿಂಗ್ ಕ್ಲಾಸ್ ಅಮಸುಂ ಸ್ಕೂಲ್ ಗಿ ಮಮಿಂಗ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಕೌಂಟ್ ಡಿಟೇಲ್ ಲೋಯ್ನನ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಮರಿಕ್ ಚುಮ್ನ ಇಬಿರಗ ಎಸ್ಎಂಎಸ್ ಕಿ ಕುಠಾಂಗ್ದ ಪಿಜರಿಬ ನಂಬರ್ 9378120495 ಪಾಕುಂ ಪಿಬಿರಕು ಪಾಕುಂ ಪಿಬಿರಕ್ಪ ಮತಂದ ಎಪಿಸೋಡ್ ನಂಬರ್ ಇಬಿರಕ್ಪ ಕೌಬಿಗನು ಪ್ರೈಜ್ ವಿನರ್ ದಿ ನಸಿದಗಿ ಚೈವೊಲ್ ಅಮಗಿ ಮತುಂಗ್ದ ಲೌಥೋಕ್ಸಗನಿ ನಸಿಗಿದಿ ಮತಾಂಗಸಿದ ಕೈನಯಾ ಥಂಗ್ನಿಜರಿ ಪಿನಬಿರಸಿ
1: ತಾವಿರೆ ರೇಡಿಯೋ ಕ್ಲಾಸ್ 14 ಸುಬಾ ತಂಕಕ್ತ ಕ್ಲಾಸ್ 7 ಗಿ ಸೋಶಿಯಲ್ ಸೈನ್ಸ್ ಜಿಯೋಗ್ರಾಫಿ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಗಿ ಲೆಸನ್ ನಂಬರ್ 7 ಥೌರಮಸಿ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಎಜುಕೇಶನ್ ಎಸ್ ಸಮಗ್ರ ಶಿಕ್ಷಾ ಮಣಿಪುರ್ ಗಿ ತೆಂಗ್ಬಾಂಗಲುವಿನ ಸಂದುಕ್ಚಪನೆ
2: ಪತಾ ಹೈ दुनिया के कई विकसित देश ऐसे भी हैं जहां मुफ्त इलाज एक सपना है और हमारे यहां वो आम नागरिक का अधिकार आयुष्मान भारत से 60 करोड़ से अधिक लोगों को मिल रहा है 5,00,000 तक का मुफ्त इलाज और 19,000 जन औषधि केंद्रों पर 90% तक सस्ती दवाइयां
3: किसी एक व्यक्ति की जमीन घर गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है गिरवी रखने से बचा है तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है
2: 12 साल विश्वास के विकास के जन कल्याण के
1: मखल मथिल गी थौरों कया लांथोक तुना तहन जरीबासी आकाशवाणी इम्फाल गी एफएम संगाई चैनल लिगिनी हौजे मुक ताबिरसी मतमिसे गी खुदोल ꯈꯨꯗꯣꯜ ꯒꯤ ꯑꯍꯥꯟꯕꯗ ꯇꯥꯕꯤꯔꯁꯤ ꯁꯣꯔꯣꯈꯥꯏꯕꯝ ꯎꯃꯣꯅꯤꯒꯤ ꯈꯣꯟꯖꯦꯜꯗ ꯔꯥꯖꯦꯟ ꯌꯦꯡꯀꯣꯛꯄꯝꯅ ꯁꯩꯔꯦꯡꯕ ꯃꯇꯝ ꯏꯁꯩ

0: ningthau semba kangbu gi lanmina masing helabasu utra hozangda konung lanmi sing palon naiduna laikri utra hozangi khawang dasu maikei ani gi lanmi sing yanari misi mina manga kenba mabukta thankul takul leba yognarakli lanmi khutpu anima ningal nabalaitana lanthengari amana amuk tapsili amana amuk takthori angakpagi matam tambatana watagani mikup nahom singa lep laga lanmi kuma yengliba ibung si charjit marjit machin manao pakhalagi maba anima thangkhum dagi thangsat laga haunaru batawdana laurei
1: हे गोविंदा नना इसने ना वो अमुक तरी ना साई गोंदा लाई हिंद बिरल थोगल पंगन बियो लाई बाग मियाँ गे अपाम बा अनिंग बत थुंगन ना बहुत जब लानी थोजान बियो दो हे कंगली पागी लेंगा गोपु अथोई बा
0: इकंग हे खंगाऊ तना फाइरेन थागी पारप थारी बा लेचल मरक तगी अखाक अराव बलुई ना नोंग थांग कुबले nungsha mangalama phunglauna ngan thorak padawna tawrei maike anima kilanni changakni magi magi khulai hangat naraga